आकाशवाणी बठिंडा दे रब वर्गे प्यारे स्रोतियो, मिती 26 जून दिन शुक्रवार शाम 5 बजे तुसी सुनोगे सिलसिला पिंडा आले ते विशा होवेगा लंबी ते उच्ची हेक दा लोक गायक सुरजीत बिंद रखिया।